0: 7 ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಓಹೋ, ಛೋರಿಕು ಬಿಹೆಕು ಕುರಾ ಪನಿ ಚಿನ್ನಿಯೋ. ಅವ ನಾತಾ ಗೋತಾ ಇಷ್ಟ ಮಿತ್ರಲೈ ಬೋಲಾವ್ನ ಕಾರ್ಡ್ ಥಾಪ್ನ ಪರ್ಯೋ.
2: ಕಾರ್ಡ್ ಭಂದಾ ಪನಿ ಪಹಿಲೆ ತ ಬಿಹೆ ಭೋಜ ಪಾರ್ಟಿ ಕಾ ಗರ್ನೆ ಭನ್ನೆ ನಿದು ಗರ್ನು ಪರ್ಯೋ ನಿ.
1: ತ್ಯಸ್ಕೋ ಲಾಗಿ ತ ಚಿಂತೈ ಛೈನ. ಬಾಜೆಕ ಶೇಕುವಾ ನಾಗಢುಂಗಾಕ ವ್ಯವಸ್ಥಾಪನಮಾ ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ಛ ನಿ, ತೈ ಭವ್ಯ ಪಾರ್ಟಿ ಗರಿಂಛ.
2: ಹೈನ ಠಾವ್ ಅಲಿ ಫರಾಕಿಲು ಭಯಕು ಪಾಉನಾ ಪಾಸಕು ಗಾಡಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಗರ್ನ ಮಿಲ್ನೆ, ಫೋಟೋ ವಿಡಿಯೋ ಖಿಚ್ದಾ ರಾಮ್ರೋ ಆಉನೆ ಠಾವ್ ಖೋಜ್ನು ಪರ್ಛ ಕ್ಯಾ.
1: ಲ ತಿಮ್ಲೈ ಥಾಯಿ ಛೈನ, ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ಮಾ ಆಫ್ನೈ ಪಾರ್ಕಿಂಗ್ಕು ಪ್ರಶಸ್ತ ಸುವಿಧಾ, 500 ಜನಸಮ್ಮ ಏಕೈಚೋಟಿ ಪಾರ್ಟಿ ಗರ್ನ ಸಕ್ನೆ ಠುಲೋ ಆಕರ್ಷಕ ಎಸಿ ಹಲ್, 200 ಜನಸಮ್ಮ ಅಟಾಉನೆ ಅರ್ಕೋ ಛುಟ್ಟೈ ಹಲ್ ಪನಿ ಛ. ಖಾನಾ ತ ಕುರೈ ನಗರಂ, ಬೆಸ್ತರಿ ಸ್ವಾದಿಲೋ ಛ.
2: ಲ ತ್ಯಸೋ ಭಯ ತ ಬುಕ್ ಗರಿಹಾಲ್ನುಸ್ ಫೇರಿ, ಅಹಿಲೆ ಅರ್ಕೋಲೆ ಬುಕ್ ಗರ್ಲಾನಿ.
1: ತ್ಯತಿ ಮಾತ್ರೈ ಹೋಇನ ಕ್ಯಾ, ಟಾಡಾ ಟಾಡಾಬಾಟ ಆಉನೆ ಪಾಉನಾಕ ಲಾಗಿ ಹೋಟಲ್ ರುಮ್ಕೋ ಪನಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಛ. ಬಾಜೆಕು ಶೇಕುವಾದ್ವಾರಾ ಸಂಚಾಲಿತ ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ನಾಗಢುಂಗಾ ಪೋಖರಾ, ಹರೇಕ್ ಕಿಸಿಮ್ಕಾ ಪಾರ್ಟಿ, ಬಿಹೆ ಭೋಜ, ವ್ರತಬಂಧ, ಪಾಸ್ನಿ, ಸಭಾ ಸಮಾರೋಹ, ಬರ್ಥಡೇ ಪಾರ್ಟಿ ಲಗಾಯತ್ ಸಬೈ ಕಿಸಿಮ್ಕಾ ಪಾರ್ಟಿ ಗರ್ನಕ ಲಾಗಿ ಪೋಖರಾಕೈ ಉತ್ತಮ ಸ್ಥಳ ಬಾಜೆಕು ಶೇಕುವಾದ್ವಾರಾ ಸಂಚಾಲಿತ ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ನಾಗಢುಂಗಾ ಪೋಖರಾ. ಫೋನ್ 061-533-123, 98-028-50-701, 98-028-50-702. संजीवनी हस्पिटल नेपालगंज र दाङपछि अब तपाई हाम्रै शहर पोखरामा 24 घण्टा अनुभवी डाक्टरहरूद्वारा विशेषज्ञ सेवा सहित. सम्पर्क संजीवनी हस्पिटल पोखरा प्राली, बेटरी मार्ग हस्पिटल चोक पोखरा 12 कास्की. फोन 061-578-161-578-162.
3: एनसेल प्याक किन्नु भयो त? जहिले पनि जहाँ पनि प्याक खरिद गर्नुहोस् अनि 20% सम्म क्यास फिर्ता एनसेल एपमा क्लेम गर्नुहोस्. एनसेल प्याक किन्नु भयो त? शर्तहरू लागू हुनेछन्. एनसेल नेपालकै लागि.
4: गोयल मेटल इन्डस्ट्रिजको उत्कृष्ट उत्पादन जिन्दल एसएस पाइप, नेपाल्स नम्बर वन ब्रान्ड. नक्कलीदेखि सावधान, जिन्दलको लोकप्रियताले गर्दा नक्कली जिन्दल बजारमा आएको हुनाले प्लास्टिकमा मात्र नभई पाइपमा पनि जिन्दल लेखेको पाइप मात्र खरिद गर्नुहोला. टिकाउ र गुणस्तरीय काम, जिन्दल पाइप हो यसको नाम.
5: मोबाइल अपग्रेडमा खर्च गर्नुहुन्छ? घुम्न जान बचत गर्नुहुन्छ? अब भविष्यका लागि पनि सोच्ने कि?
3: एनएमबी क्यापिटलको एसआईपी, हरेक महिनाको सानो लगानी भोलिको ठूलो सम्पत्ति. एनएमबी क्यापिटलको वेबसाइट वा नजिकैको एनएमबी ब्याङ्कको शाखामा गई आजै एसआईपी सुरु गर्नुहोस्. अटो डेबिट सुविधा भएको एनएमबी क्यापिटल एसआईपी, पैसा बढ्ने स्मार्ट तरिका. एसआईपी मार्फत म्युचुअल फण्डमा लगानी गर्दा जोखिम हुन सक्ने भएकाले योजनाको विवरण अध्ययन गरेर मात्र लगानी गर्नुहोला.